कवन वढाई कह सको दे अंत गुणिता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्शरिता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्शरिता